दुपारचे ठीक एक वाजले आहे तर रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. आज रविवार असून जुलै महिन्याची 26 तारीख आहे. संगीतप्रेमी श्रोत्यांनो, एका तासाच्या या

अंतरंग कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तर प्रस्तावनेत विलंब न लावता हर्षित मनाने चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या पुढील मधुर गाण्याने तू तिथे असावे चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत आहे आदर्श शिंदे जसराज जोशी यांच्या सुमधुर आवाजात. सूर हे नवे गीत हे नवे खास तुमच्या मनोरंजनासाठी AM2 रेडिओ मॉरिशस वरून या दुपारी

संगीत प्रेमी श्रोत्यानो, संगीताचा शुभ प्रभाव परावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत मधुर व सुंदर गाणी पोचावी यासाठी यानात्या प्रकारे प्रयत्न करतोच की तुम्ही आनंदी तर आम्ही पण आनंदी. हौस तुमची पूर्ण झाली की आम्हाला समाधान मिळाल्याची समजा. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून ऐकूया प्रेम एक तरल भावना या गीत संग्रहातून घेतलेले हे पुढील गीत सुप्रसिद्ध गायिका महालक्ष्मी आयर व सहगायकांच्या आवाजात.

लक्ष्मी आयर वसह गायकांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत या क्षणी रसिक हो दाजीबाई लेकुळीवार या आल्बम मधून घेतलेले हे धमाल कोळी गीत बिलासुला खेळ

या धमाल कोळी गीताचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात संगीत प्रेमी श्रोत्यांनो. यात संशय नाही. रसिक हो संगीतकाराच्या संगीत कौशल्य आधारावर संगीतबद्ध केलेली गीत अत्यंत लोकप्रिय होऊन जाते. सरगम या सात सुरांच्या मधुर रचनेमुळे गीतांचा अभ्युदय होतो आणि ते संगीत सतत ऐकावेसे वाटते. ऐकत राहावेसे वाटते क्षमासावे. तर असेच एक सुंदर प्रेमगीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. उपकार दुधाच्या चित्रपटातून घेतलेले. गायक कलाकार आहेत अनुराधा.

सुरू झाली ही प्रेम कहाणी संगीत प्रेमी श्रोत्यानो उपकार दुधाच्या चित्रपटातून घेतलेले ही सुंदर प्रेमगीत आपण ऐकत होता अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकरांच्या सुमधुर आवाजात. याच्या संदर्भात चला ऐकूया एक दुसरे रोमांटिक गीत या क्षणी ओढ तुझी छळते मला. AM2 रेडिओ मॉरिशसवरून पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे.

आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. तुम्ही यावेळी परिवारासह आनंदाचे क्षण घालवित असाल तर या कार्यक्रमात मी तुमचे सहर्ष स्वागत करते. तेव्हा सरतरंग या कार्यक्रमातील यावेळीची भेट म्हणजे रसिक हो जावेद अली व सुनाणी सुनावणे यांनी गायलेले फील वाला इश्क.

या अप्रतिम रोमांटिक गीतानंद संगीत प्रेमी श्रोत्यांनो चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम. या पुढील गाण्याने लोकप्रिय गीत आहे फुलवंती

रसिक श्रोत्यांनो, आम्ही निवडलेल्या गाण्यांना तुम्ही अवश्य त्यांचा लाभ तुम्ही अवश्य घेत आहात अशी मी अपेक्षा करते. रसिक हो, गीत हे जीवनात आनंद व शांती प्रदान करते. गीत गाणे, गीत ऐकणे मानवासाठी अति उपयुक्त असतं. म्हणून सतत प्रसन्न राहायचे असेल की सदैव गीत गात राहावे आणि ऐकत राहावे. तर श्रोत्यांनो, हे पुढील गीत खास तुमच्यासाठी आम्ही

0: मेरी। चल छोड़ यार,
1: दिल को दिया थोड़ा सा ढील तो झट से पतंग कट गई तेरी।
2: एनबीसी च्या घड्याळात दुपारचे पावणे दोन वाजले आहेत। संगीतमय कार्यक्रम चालू आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून। ते भारसिक हो खबरदार या चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत तुझा लाल दुपट्टा क्रेझी करतोय मला। निक शिंदे, बनी नकाश अजीज व साथी कलाकारांच्या आवाजात चला या पुढील गाण्याचा आनंद घेऊ।

0: ही माझ्या मम्मीची ओढणी आहे.
1: कालपासून दुपट्टा शोधते आणि हा इथे घेऊन बसलाय. मूर्ख कुठला. चल रे.
2: एक्सक्यूज मी.

ദേശാഭിമാനിച്ച ഈ ലോകപ്രിയ കൊളി ഗീതങ്ങളാനന്തര സംഗീത പ്രേമി ശ്രോത്യാനു यावेळी खास तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही निवडलेले आहे कोकण अनप्लग्ड. हे गाणं शुभांगी केदार व सहगायकांच्या आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं. धक्का चित्रपटातले हे गाणं आहे अवधूत गुप्ते व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच गाण्यासवे काही क्षणात आमचा स्वरतरंग कार्यक्रम संपणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील आणि या गाण्यांच्या मनमुराद आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात अशी आशा आहे. तेव्हा याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. आजचा तुमचा रविवार आनंदाचा जावो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ। रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
1: नमस्कार श्रोतनो, शिरीसो बता पढ़ाते रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आज आहे रविवार, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज रविवार आहे अँड आज याक्षणी जाऊया कोकणाला. तुमच्यासाठी वाजत आहोत कोकणची माणसं, ही गाणं याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.